नमस्तुभंग नरनाथे, नमस्तुभंग परमाथे, नमस्तुभंग अगंजे, नमस्तुभंग पंजे, नमस्तुभंग अकाले, नमस्तुभंग अपाले, नमो सर्वदेशे, नमो सर्वपेशे।

नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दर्शं नमो सर्व कृसं नमो सर्व रंगे तरपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीज अखिज अपिज समस्तं प्रसिज कृपालं स्वरूपे को कर्मं प्रणासि स